0: ठोकरें खा खा पता चला फिदा जिस पे होते थे। एक सांप हमारा यार था, हम सांप के साथ सोते थे।
1: SBS South Asian's Desi Dance Party.
2: Dikkadi bakkadi dikka dikkadi dikkadi dikkadi dikka dikkadi dikka dikkadi dikkadi dikkadi dikkadi dikkadi dikkiro dikkiro dikkiro
3: dikkiro dikkiro dikkiro.